भले जन नानक जी जो भावे मेरे हर भगवंता। तू आदि पुरख अपरंपर करता जी तुद जे वडियावर ना कोई। तू जग जग एको सदा सदा तू एको जी तू नह चल करता सोई। तुद आपे भावे सोई वरते जी तू आपे करै सोई। तुद आपे सृष्ट सब उपाई जी तुद आपे सिरज सब गोई। जन नानक गुण गावे करते के जी जो सब सहका जानोई। आसा महला चौथा तू